0: കോട്ടം ജില്ലാ ദിക്കിൽ വനാര ദിക്കിൽ വനാര ലൈലി സംസാനമ ഔസോ വജാര
1: खोटाङ जिल्ला दिक्तेल बजार हुन्छ फेरि फेरि आउनुहोला कार्यक्रमबाट अहिलेका लागि हामी तपाईँलाई विदा गर्छौं नमस्ते।